0: Good morning, good morning, good morning, good morning.
1: Beta.
2: Yes, Papa.
1: Barkhorda.
0: Yes, Daddy.
1: अपनी भाषा में बोलो.
0: अरे हाँ हाँ, I'm sorry.
3: नमस्ते नमस्ते ओ पिताजी.
4: नमस्ते.
3: जय हिंद ओ पिताजी.
4: जय हिंद.
3: नमस्ते नमस्ते है सबको.
5: नमस्ते बाबू चाचा.
3: नमस्ते
0: नमस्ते नमस्ते नमस्ते. द मॉर्निंग रे.